अच्छा ना, ये जेका ॻाल्हि आहे न, इहा मूंखां कोन विसरंदी, इहा ॻाल्हि तमामु इम्पोर्टेंट आहे, सो तव्हांखे ॿुधणु लाज़मी आहे, ज़रूरी आहे. सो ॻाल्हि इहा आहे त अॼु खां यानी की असांजो जेको आहे न हिकिड़ो नओं ॿियो प्रोग्राम बि स्टार्ट थी चुको आहे. यानी की हाणे ईअं हूंदो त मां तव्हां सां 1 बजे खां 3 बजे ताईं बि मौजूदु हूंदमि, ऐं 5 बजे खां वठी 6 बजे ताईं बि तव्हां सां गॾु मौजूदु हूंदमि. यानी हाणे जेको आहे त असांजा 2 प्रोग्राम हलंदा डेली. सो अॼु खां असांजो नओं प्रोग्राम स्टार्ट थींदो, जेको 5 बजे खां वठी 6 बजे ताईं नॉन स्टॉप हलण वारो आहे. सो हुन में बि तव्हां असांखे जॉइन कंदा बाबा, ठीकु आहे? इहो चवणो हुयो.

दोस्त व्यूज़ तव्हां ते पहुचाईंदासीं जेके मौजूदु आहिनि, छो जो जेको माण्हू सिहतमंद थी वेंदो आहे यकीन उन जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उहे पाण बि चवंदा आहिनि त असांखे अल्ला ताला जे तरफ़ां हिकिड़ी शिफ़ा मिली आहे। त जीअं ॿियनि खे अव्हां इहो नोट करायो ॿुधायो त जीअं असांखे उहो असांजो मैसेज ॿियनि ताईं पहुचे त उहे बि जेको आहे सो उन मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं अचो त उन जा व्यूज़ ॿुधूं था। सम्झा थो डॉक्टर साहब, असां वटि उहो जेको आहे त असुल में पियल आहे हुन ते नेट ते पियल आहे, एफ बी ते पियल आहे, इन जे करे उहो इंटरनेट सिलो जे करे मसइलो पेश अचे पियो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि, मालूमात ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था 0301-2196-8051

0: जी, अदा भले कार चवनि था। छा पुछंदा भाउ डॉक्टर साहब खां?
1: डॉक्टर साहब खां इहो पुछंदासीं, हिमराह खे गोॾनि में सूर आहे ॾाढो,
0: अच्छा, तव्हांखे पाण खे या हमराह खे?
1: वॾो आहे हिमराह पीउ आहे हुनखे,
0: अच्छा, उमिरि घणी अथसि?
1: उमिरि तकरीबन 65 साल जो
0: को
1: आहे।
0: मसलो ई कोन्हे, को अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। ॿी जॻह तव्हां बि इलाजु करायो हूंदो, पर तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारियो, इलाजु करायो, इनशाला रिज़ल्ट मिलंदो, फ़र्क़ु मिलंदो बाक़ाइदगी सां। ठीकु आहे भाउ, वधीक FM ॿुधो। डॉक्टर साहिबु तव्हां खे ॿुधाए थो, हर जुमो छंछरु आचर हफ़्ते जा 3 ॾींहं चेकअप फीस डॉक्टर साहिब जे तरफ़ां फ्री हूंदी आहे। तुंहिंजे ॿांभणनि जे ॻोठ जा इलाही, इहो सियाल, इहे ठरी जा ख़ासि कयल जाम पेशंट हूंदा अथई डॉक्टर साहिब वटि। इन्हनि ई जोड़नि गोॾनि जे सूर जा मुख़्तलिफ़ माण्हू शर जाम हूंदा अथई डॉक्टर साहिबु वटि। ठीकु आहे न भाउ? माशाल्लाह माशाल्लाह। जी डॉक्टर साहब।
2: जी सर, बिल्कुलु। हिकिड़ी जेको आहे सो बीमारी जॾहिं थी वञे थी त पोइ पेशंट जेको आहे सो तकलीफ़ में अची वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जोड़नि जी बीमारी बि में बि जेको आहे सो पेशंट घणा वरी पोइ मालिश वग़ैरह घणो कराईंदा आहिनि त या उन्हनि खे जेको आहे सो या ज़्यादातर जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा पेशंट जिन जे घुटननि में जंहिंजी गोॾनि में जेको आहे सो मिख हूंदी आहे हिकिड़ी जेकी घटिजी वेंदी आहे, गैप अची वेंदो आहे, पोइ उहे अॻिते हली जेको आहे सो गोॾा पाण में जेको आहे सो टकराइबा आहिनि ऐं पोइ भुरभुरी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे इहो ई कोशिशि कंदासीं, ॿुधाईंदासीं त जेकॾहिं कंहिंखे बि अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ थिए थी त उन में डराई बिल्कुलु न कनि ऐं क़रीबी कंहिं डॉक्टर खे ॾेखारनि। ऐं बहितर ईअं ई आहे त उनखे हिकु त जेको आहे सो अहिड़े क़िस्म जे पेशंट में वॾी ॻाल्हि हूंदी आहे, छो जो असांजो प्रोग्राम बि अवेयरनेस जे हवाले सां आहे, त वॾे में वॾी ॻाल्हि हूंदी आहे एहतियात। एहतियात इहो ई आहे त मालिश नाहे करणी, ओकड़ू नाहे विहणो, वज़न ज़्यादा नाहे खणणो, ॾाकणु जेको आहे सो नाहे चढ़णी, ऐं उन खां पोइ जेको आहे सो यकदमि जेतिरो थी सघे त इलाजु जेको आहे सो कराइणु। इलाजु असां वटि घणो ईअं थींदो आहे त घणा वञी गोॾनि में सुयूं हणाईंदा आहिनि ऐं जेको आहे सो मालिशूं कंदा आहिनि या अदरवाइज़ ॿियो ट्रीटमेंट, त पोइ उन में वरंदो गोॾा जेको आहे सो वेही वेंदा आहिनि। इन जे करे इहो या कुझु कार्टिज़ोन दवाऊं अहिड़ियूं इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजी आदत पइजी वेंदी आहे, पोइ जेसिताईं माण्हू उहा दवा गोरी न खाईंदो आहे त सूर न छॾींदा आहे, पोइ उनजो नतीजो इहो निकिरंदो आहे त अॻिते हली उहे गोॾा जेको आहे सो सुॼी वेंदा आहिनि ऐं जंहिंजे जोड़नि में ईअं थींदी आहे त उन्हनि जा जोड़ जेको आहे सो टेढ़ा थी वेंदा आहिनि, हॾियूं टेढ़ियूं थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ उहे जेको आहे सो ॿी बीमारी में मुबतला थी वेंदो आहे। इन जे करे अहिड़े क़िस्म जी बीमारी में जेकॾहिं पेशंट थिए थो त असां वटि उनजो ट्रीटमेंट मौजूदु आहे ऐं रूबरू ॾेखारे सघूं था।
0: दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि, हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, त हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था 0301-9196-51।